नमो अंधकारे नमो ते ते जिनो मृंद मृंदे नमो बीज बीज नमो रासम ताम संसात रूपे नमो परम तत्ता तत्तंग स्वरूपे नमो जोग जोग्य नमो ज्ञान ज्ञाने नमो मंत्र मंत्रे नमो त्यान त्याने नमो जुद जुद्धे नमो ज्ञान ज्ञाने नमो भोज भोजे नमो पान पाने नमो कलह कर्ता नमो शांत रूपे नमो इंद्र इंद्रिय अनादम विभूते कलंकर रूपे अलंकर अलंके नमो आशासे नमो बांक बांके अपंगी।

लावै तिसको सिमरत परम गत पावै जे प्रसाद बसहे सुख मंदर तिसहे त्याय सदा मन अंदर जे प्रसाद ग्रह संग सुख बसना आठ पैर सिमरो तिस रसना जे प्रसाद रंग रस भोग नानक सदा त्याये त्यावन जोग जे प्रसाद पाठ पटंबर हंडावे तिसहे त्याग कतवर लुभावै